0: ആകാശവാണി കണ്ണൂർ. ഇപ്പോൾ സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19:52. 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ ഡൽഹിയിൽ നിന്നും റിലേ ചെയ്യുന്നു.
1: ഇയം ആകാശവാണി. സംപ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം. പ്രവാചകഃ ജതിന ശർമ്മ. आदौ मुख्य वार्ताः. केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन 20,000 कोट्यधिक व्ययेन 8 रेल बहुपथ प्रकल्पाः अनुमोदिताः. स्वर्णिम चतुर्भुज मार्गस्य चतुष्पथीकरणाय च स्वीकृतिः प्रदत्ता. श्रीलंका वायुसेनायाः L-70 प्रक्षेपकाणाम् आधुनिकीकरणाय भारत श्रीलंका सैन्य सन्धिः हस्ताक्षरितं गतः. स्वभूमिः भारत विरोधी कृत्येभ्यः न प्रयुज्यते इति कोलंबो प्रशासनेन आश्वासितम्. आगामिनः ब्रिक्स शिखर सम्मेलनस्य पूर्वांग रूपेण मुंबईयां ब्रिक्स वित्तमंत्रिणां केन्द्रीय बैंक नियामकानां च अंतिमा महत्वपूर्णा संगोष्ठी साम्प्रतं प्रचलति. चीनदेशस्य शंघाई नगरे आयोज्यमानायां विश्व कौशल स्पर्धायां भारतं प्रथमवारं एकादशसु नवीनासु कौशल श्रेणीषु भागं ग्रहीष्यति. अपि च अहमदाबादे प्रचलन्त्याः विश्व दिव्यांग धनुर्क्रीडायाः अन्तिमे दिवसे भारतेन उत्कृष्ट प्रदर्शनेन 2 स्वर्णपदके 4 च कांस्यपदकानि स्वायत्तीकृतानि. अथ वार्ताः विशदीकृत्य. केन्द्रीय मन्त्रिमण्डलं रेल संजालस्य अभूतपूर्व विस्ताराय क्षमता संवर्धनाय च 20,000 कोट्यधिक रूप्यकाणां व्ययेन निर्मीयमानेभ्यः

0: नवीनीकरणाय सहयोगाय शाश्वत विकासाय च निर्माणम् इति निर्धारितमस्ति। अस्याः श्रृंखलायाः पूर्वतनम् समुपवेशनम् गतमासे जयपुराभिधाने नगरे सञ्जातम्। मुंबई नगरे निर्धारित अन्तिमो वीप अन्तिमोपवेशनात् प्राक् केन्द्रीय वित्तमन्त्रिणा निर्मला सीतारमण इत्यनया ब्रिक्स वित्तमार्गस्य प्रमुख निष्कर्षाणां सविस्तरा समीक्षा व्यधायि। चीनदेशस्य शंघाई नगरे अस्मिन् मासे द्वाविंशतिः दिनांकतः सप्तविंशतिः दिनांकं यावत् आयोज्यमानायाम् अष्टचत्वारिंशत्तमायाम् विश्वकौशलस्पर्धायां भारतम् प्रथमवारम् एकादशसु नवीनासु कौशलश्रेणिषु भागं ग्रहीष्यति। कौशलविकास उद्यमिता मन्त्रालय प्रत्यपादयत् यत् स्किल इंडिया दलं चतुष्षष्टि कौशलेभ्यः त्रिषष्टि कौशलेषु प्रायः सप्तति प्रतियोगिनां दलेन सह सहभागितां विधास्यति। मन्त्रालयस्यानुसारम् एषा अद्यावधि विश्वकौशलस्पर्धायां भारतस्य अत्यन्तं विविधतापूर्णयुता सहभागिता अस्ति। एतासु एकादश नवीनश्रेणिषु दन्त कृत्रिम अङ्गनिर्माणं डिजिटल इंटरैक्टिव मीडिया डिजाइन इत्यादयः विषयाः समाविष्टाः। भारतस्य सहभागिता विषये वदन्त्या कौशलविकास उद्यमिता मन्त्रालयस्य सचिवया देवश्री मुखर्जी वर्यया उक्तं यत् एतासु नवीनासु श्रेणिषु भारतस्य सहभागिता देशस्य कौशल पारिस्थितिकी तन्त्रस्य भविष्योन्मुखतां वैश्विक प्रासंगिकतां च दर्शयति। सा एतदपि उक्तवती यत् दृढसहयोगेन सर्वकारः यूनां कृते आत्मविश्वासेन वैश्विक प्रतिस्पर्धायाम् अवतीर्य उत्तममानकान् प्राप्तुं मार्गं प्रशस्तं करोति। राजस्व गुप्तचर निदेशालयेन विगत पक्षद्वये देशव्यापि अभियानेषु प्रायः चत्वारिंशतोत्तर सप्तशत किलोग्राम परिमितं गांजा चरसादि मादक द्रव्यं गृहीतम्। प्रवर्तन निदेशालयेन कर्णाटक राज्ये अष्टादश स्थानेषु सघनान्वेषणं विहितम्। एतेषु राज्यस्य लोक निर्माण मन्त्रिणः सतीश जारकीहोली इत्यस्य तस्य पुत्र्याः सहैव लोकसभा सांसद प्रियंका जारकीहोली इत्यस्याः आवासः अन्तर्भवति। राष्ट्रिय राजधानी क्षेत्राय तन्निकटवर्ति क्षेत्रेभ्यश्च वायु गुणवत्ता प्रबन्धन आयोगेन उद्घोषितं यत् आयोगस्य संवैधानिक निर्देशानां प्रभावी कार्यान्वयनम् एनसीआर क्षेत्रे वायु प्रदूषणस्य निवारणाय शमनाय च अत्यन्तं निर्णायकम् अस्ति। अहमदाबादे प्रचलन्त्याः विश्व दिव्यांग धनु क्रीडायाः अन्तिमे दिवसे भारतेन उत्कृष्ट प्रदर्शनेन द्वे स्वर्ण पदके चत्वारि च कांस्य पदकानि स्वायत्ती कृतानि इति वार्ताः।
1: ഇനി 6:30 പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: ആകാശവാണി നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് മഹേഷ് ദിവാകരൻ. പ്രധാന വാർത്തകൾ. നാലുവരി പാതയ്ക്കായുള്ള 7 പുതിയ ഹൈ ഡെൻസിറ്റി റെയിൽവേ നെറ്റ്വർക്കുകൾക്ക് കേന്ദ്രമന്ത്രിസഭായോഗം അംഗീകാരം നൽകി. സംസ്ഥാന ബജറ്റ് പ്രഖ്യാപിച്ച പദ്ധതി നടപ്പിലാക്കാൻ പുതിയ സംവിധാനം ആരംഭിക്കുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ. പോഷകാഹാരക്കുറവ് പരിഹരിക്കുന്നതിന് കുടുംബങ്ങളുടെ ഭക്ഷണശീലങ്ങളിലും സമൂഹത്തിന്റെ സമീപനങ്ങളിലും മാറ്റമുണ്ടാകണമെന്ന് മന്ത്രി ബിന്ദു കൃഷ്ണ. സംസ്ഥാന സർക്കാരിന്റെ 100 ദിന കർമ്മ പരിപാടികളുടെ ഭാഗമായി പട്ടയമേളയ്ക്ക് മറ്റന്നാൾ തൃശൂരിൽ തുടക്കമാകും. ബസ്സുകളുടെ ഇന്ധനക്ഷമത വർദ്ധിപ്പിക്കുന്നതിനുള്ള സമഗ്ര പദ്ധതിയായ പ്രോജക്ട് സൂര്യ KSRTC നടപ്പാക്കുന്നു. സംസ്ഥാനത്ത് അന്തരീക്ഷ താപനില ഉയർന്ന നിലയിൽ തുടരുന്നു. നാളെ ചിലയിടങ്ങളിൽ മഴയ്ക്ക് സാധ്യതയുണ്ടെന്ന് കാലാവസ്ഥാ വകുപ്പ്. നാലുവരി പാതയ്ക്കായി 7 ഹൈ ഡെൻസിറ്റി റെയിൽവേ നെറ്റ്വർക്കുകൾക്ക് കേന്ദ്രമന്ത്രിസഭ അംഗീകാരം നൽകി. ഡൽഹി മുതൽ മുംബൈ വരെയും മുംബൈ മുതൽ ചെന്നൈ വരെയും ചെന്നൈ മുതൽ കൊൽക്കത്ത വരെയും കൊൽക്കത്ത മുതൽ ഡൽഹി വരെയുമുള്ള പദ്ധതികൾ ഇതിൽ ഉൾപ്പെടുമെന്ന് കേന്ദ്രമന്ത്രി അശ്വിനി വൈഷ്ണവ് ന്യൂഡൽഹി മാധ്യമങ്ങളോട് പറഞ്ഞു. ഇതിനു പുറമെ 8 മൾട്ടി ട്രാക്കിംഗ് റെയിൽവേ പദ്ധതികൾക്കും മന്ത്രിസഭ അംഗീകാരം നൽകി. സംസ്ഥാന ബജറ്റിൽ പ്രഖ്യാപിച്ച പദ്ധതികൾ നടപ്പിലാക്കാൻ പുതിയ സംവിധാനം ആരംഭിക്കുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ. മന്ത്രിസഭായോഗ തീരുമാനങ്ങൾ സംബന്ധിച്ച് തിരുവനന്തപുരത്ത് മാധ്യമപ്രവർത്തകരോട്